बस्तरी बस्तरी स्टोरी सिसाडा पनि मस्पामे ओगडावा लागिन पनि मस्पामे चकडे तसो मे सयो दवेस्ता छे यार दास यो शायद खान हो पनि मस्पाय छे की मा तो डालिनार वाला गावल ओ सयो वेता स्टडी गडी हां।